0: एनसीपी की आंतरिक कलह खुलकर सामने आने लगी। महाराष्ट्र एनसीपी अध्यक्ष सुनील तटकरे को खुली चुनौती मिली। उनकी नियुक्ति पर चुनाव आयोग में शिकायत हुई, जिसके बाद एनसीपी में घमासान तेज हो गया है। विवाद की शुरुआत सुनेत्रा पवार के राष्ट्रीय अध्यक्ष बनने की प्रक्रिया को चुनौती देने से हुई। अब पार्टी के ही एक नेता ने सुनील तटकरे के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनने पर भी चुनाव आयोग में शिकायत दर्ज कराई। शिकायतकर्ता का आरोप है कि तटकरे ने अपना कार्यकाल पूरा होने से करीब 6 महीने पहले ही तय प्रक्रिया का पालन किए बिना खुद को दोबारा प्रदेश अध्यक्ष चुन लिया।
1: तटकरे यांनी स्वतःची निवड करून घेतली, 6 महिने अगोदर स्वतःची निवड करून घेतली। त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यामध्ये संपणार होता आणि त्यांनी फेब्रुवारी स्वतःची निवड करून घेतली। निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख नाही, उमेदवारी वापस घेण्याची तारीख नाही, मतदानाची तारीख नाही, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती नाही आणि निवडणूक जाहीर करण्याची तारीख नाही। ह्या सगळ्या प्रक्रिया न करता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली ही बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या दादावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला हे अजिबात प्रदेशाध्यक्ष म्हणून मान्य नाही।
0: ये विवाद ऐसे वक्त में सामने आया है जब सुनीत्रा पवार और शरद पवार गुट के बीच विलय की अटकलों ने एक बार फिर जोर पकड़ लिया है। हाल के दिनों में शरद
1: त्यांनी स्वतःची निवड करून घेतली ही बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या दादावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला हे अजिबात प्रदेशाध्यक्ष म्हणून मान्य नाही, याची तारीख नाही।

0: मला कोणीतरी भरपूर मारतंय, मी म्हणत होतो की मला मारू नका मारू नका, तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडे आलता त्याच्या त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या. आणि त्याने 112 फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली, त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे.
1: उसको लगा की उसको मारने के बाद करेंगे क्या, मर जाए. उसको लगा की वो बेहोश बेहोश की हालत में अगर उसको अंदर डाल के रख भी दिए तो मर जाएंगे, उसका शायद यही था. इसी वजह से तो केस हो गई है. तो हमने उनको रिश्तेदारों को उसी दिन बताया कि आप अगर गुना दाखिल करते हो तो तुरंत हम रजिस्टर करेंगे. लेकिन उन्होंने बोला घर का मामला है, हमको सर गुना दाखिल करने का नहीं है. और 3-4 दिन के बाद उनको फिर एहसास होगा कि वो जो भी घटा है वो गलत है. 4 तारीख को वो खुद आए और उन्होंने केस रजिस्टर की और हमने गुना दाखिल करके जो आगे का जो इन्वेस्टिगेशन हम चालू है.
0: काळ तपासावा याचे सर्व अँगल. म्हणजे कॅलेंडरवरती 13 आणि 14 जुलै म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी त्यांनी नो रिझल्ट असं लिहिलेलं आहे, तर त्याचा अर्थ काय? एक दुसरा असा आहे की घरामध्ये जी कुऱ्हाड आणली ती कुऱ्हाड कुठून आणली, ऑनलाईन मागवली ऑफलाईन घेतली, कुठून घेतली, कशासाठी घेतली, त्याची चौकशी व्हावी.
2: तो प्रवीण को जो आप रोते हुए देख रहे हैं उसके पीछे की पूरी कहानी संक्षिप्त में अगर आपको समझाएं तो बारामती में एक महिला थी जिसने बी फार्मा किया हुआ था. वो अपने पति देवर, सास ससुर और 2 बच्चों के साथ रहती थी. पति से बन नहीं रही थी और उसने पहले तो घर में सबकी रजामंदी से इस तरह का एक कहा कि गमला बनाना है बड़ा.